0: timeless philosophy of Vasudev Kutumbakam, the world is one family. The G7 nations have announced a series of initiatives to strengthen global health and development cooperation with several partner countries, including India. The G7 leaders called for a coordinated international response to the re-emerging Ebola outbreak in the Democratic Republic of Congo and Uganda. India, Egypt, Kenya and South Korea joined the appeal for enhanced measures, including contact tracing, border surveillance and community engagement. Home Minister Amit Shah chaired a crucial meeting in New Delhi yesterday on the long-pending Kishwa Multi-Purpose Dam project aimed at the rejuvenation of the Yamuna River. In a statement, Home Ministry said that Himachal Pradesh, Uttarakhand, Delhi, Uttar Pradesh, Haryana and Rajasthan have agreed to sign a memorandum of understanding for the implementation of the project. Following the signing of the MOU, the Kishwa project will be placed before the Union Cabinet for approval. In football, France defeated Senegal 3-1 in the opening game of Group 1 of FIFA World Cup 2026 at New Jersey Stadium last night. In men's cricket, India will take on Afghanistan in the second ODI of three-match series in Lucknow today. The match is scheduled to begin at 1:30 p.m. In women's hockey, India defeated Japan 2-1 in their second Pool A match of the FIH Hockey Women's Nation Cup New Zealand 2026 at the North Harbour National Hockey Centre. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

0: आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्र

श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मी आज आपल्याबरोबर असणार आहे आपली मैत्रीण आदिती काळे आणि कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी. मनस्पर्शीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, मी जसं मागे काही दिवसांपासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे पुस्तक यात्रा, आणि ज्यामध्ये मी तुम्हाला मी वाचलेल्या किंवा मला आवडलेल्या मला भावलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी माहिती सांगते. तुम्ही तुम्हाला आवडलेल्या तुम्ही वाचलेल्या पुस्तकांविषयी सुद्धा त्याचीसुद्धा माहिती माझ्यापर्यंत पोचवता. तर आजही पुस्तक यात्रेमध्ये आपण एका पुस्तकाविषयी चर्चा करणार आहोत. त्यानंतर आज एक अतिशय महत्त्वाचं दिनविशेष आहे त्याविषयीसुद्धा आज आपण बोलणार आहोत. त्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंगमध्ये आपण गप्पा मारणार आहोत आपल्या एका युवा मित्राशी, आणि ठीक 12 वाजता रंजक सफरमध्ये आपल्या आयुष्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टीची आपण रंजक सफर करणार आहोत. चला तर मग मनस्पर्शीला सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

तर ते पुस्तक आहे प्रकाशवाटा, डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाशवाटा. मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे हे खरं तर खूप मोठं आणि खूप सर्वश्रुत असं नाव आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी चंद्रपूरच्या अतिशय दुर्गम भागात जाऊन आनंदवन नावाचा आश्रम सुरू करून तिकडे अक्षरशः नंदनवन फुलवलं. कुष्ठरोग्यांसाठी आणि चंद्रपूरच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या माडिया गोंड समाजातल्या अत्यंत मागासलेल्या अवस्थेत राहणाऱ्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबांनी आपलं सबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यांनी रचलेल्या या समाजसेवेच्या पायावर अर्थातच कळस चढवला तो त्यांच्या डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास या अपत्यांनी. खरं तर या सगळ्या महान आसामींना संपूर्ण भारत ओळखतो, पण तरीही त्यांच्या कार्याचा इत्यंभूत मजकूर तोही त्यांच्या स्वतःच्या लेखणीतून उतरलेला असा आपल्याला वाचायला मिळणं हे एकाच वेळी रंजक, प्रेरणादायक, अंगावर शहारे आणणारं असं ठरू शकतं, नाही का? आणि म्हणूनच आजच्या पुस्तक यात्रेत आपण बोलणार आहोत डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या पुस्तकाविषयी. याविषयी मी अधिक माहिती आपल्याला देणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलतो आहोत प्रकाश वाटा या पुस्तकाविषयी. तर बाबांनी आनंदवन फुलवलं, त्यानंतर डॉक्टर प्रकाश यांनी भामरागड या दुर्गम भागाची जबाबदारी घेतली. तिथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. त्यावेळी काय होतं तर फक्त भूक, रोगराई आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले माडिया गोंड समाजाचे आदिवासी, घनदाट किर्र जंगल, वाहणाऱ्या नद्या आणि जंगली हिंस्र श्वापद, संपूर्ण जगापासून तुटलेलं असं हे एकदम वेगळंच विश्व. पण तिथे जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेऊन डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या साथीदारांनी हेमल कसा नावाचं सर्वार्थाने विकसित असं नवं विश्वच उभं केलं. डॉक्टर प्रकाश आपल्या पुस्तकात म्हणतात, आज हेमल कशाला 40 खाटांचं हॉस्पिटल आहे. तिथे उपचार करून घ्यायला लांब लांबून लोक येतात. इथली आदिवासी मुलं शिकून शहाणी होऊन बाहेरच्या जगात जाऊन नोकऱ्या करतायत. आज इथे हिरवीगार शेती पिकते. इथलं घनदाट जंगल अजूनही तसंच आहे, पण पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि माणसांच्या चाहुलीने त्याला चैतन्य आलंय. दळणवळणाच्या साधनांनी हेमल कसा आणि बाकीचं जग यात एक पूल बांधला गेलाय. हा सगळा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे असा होता, अगदी शब्दशहा, कारण इथे पहिली 17 वर्ष वीजच नव्हती.

0: शकी।
1: केंद्र सरकार ने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोड़ों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
3: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर.gov.in।

श्रोते हो, 101 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मनस्पर्शीमध्ये आपण पुस्तक यात्रा या मालिकेमध्ये प्रकाशवाटा या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. तर प्रकाशवाटा हे पुस्तक मी प्रेरणादायी म्हटलं याचं कारण डॉक्टर प्रकाश आमटे, त्यांच्या पत्नी, त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मिळून त्या भामरागडच्या जंगलात जे काम केलंय ते इतकं सोपं नव्हतं. त्या पुस्तकातले काही प्रसंग नुसते वाचतानाच मन इतकं विषण्ण होतं, तर प्रत्यक्ष तिथे त्यांचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. अनेक वेळेला अत्यंत बिकट परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यांनी लिहिलेला अंगावर काटा उभा राहणारा एक प्रसंग असा की अस्वलाच्या हल्ल्यात एका माणसाचा संपूर्ण जबडा फाटला होता, त्याचे डोळे फुटले होते. ते बघून तिथे त्यांच्या हाताखाली काम करणारा शिकाऊ डॉक्टर चक्कर येऊन पडला होता. तेव्हा तिथे आजूबाजूला किर्र अंधार, टाके घालण्यासाठी त्या पेशंटला ॲनेस्थेशिया द्यायची सुद्धा सोय नाही, त्यामुळे पूर्ण शुद्धीत त्याला टाके घालणं भाग होतं. त्याला सहन होतंय का हे बघण्यासाठी एक टाका घालून बघितला, तो चालेल म्हणाला. त्यानंतर तब्बल 150 टाके घालून त्याची ती जखम शिवली. त्या बिचाऱ्याने मुकाट्याने सगळं सहन केलं आणि यांनीही किती धैर्यानं ती परिस्थिती हाताळली त्याला तोडच नाही, नाही का. त्यामुळे छंद किंवा आवड नाही, तर वेळोवेळी येत गेलेली परिस्थिती आणि येत गेलेले पेशंट हेच त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातले पुढचे गुरु ठरले. अगदी बाळणपणापासून ते मोतीबिंदूपर्यंत सगळं काही शिकायला परिस्थितीने त्यांना भाग पाडलं, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. माणसं तर माणसं, पण प्राण्यांचेही हेच वाली ठरले. प्राण्यांची शिकार केल्यावर त्यांची बेवारस पिल्लं यांच्याकडे आणली जायची, मग त्यासाठी उभं राहिलं प्राण्यांचं अनाथालय. आज मितीला तिथे प्राण्यांचं केवढं तरी मोठं गोकुळ उभं राहिलंय. तिथे कुत्र्यांपासून ते अगदी वाघ, सिंह, हत्ती, अस्वलांपर्यंत सगळे प्राणी अगदी गुण्या गोविंदाने नांदतात.

श्रोते हो, प्रकाश वाटा हे नुसतं कथानक नाही आहे, तर तो एक प्रकाशाचा किरण आहे ज्याच्या मदतीने आपणही अंधारातून उजेडाकडे जाऊ शकतो. प्रकाशवाटा ही फक्त डॉक्टर प्रकाश आमटे यांची गोष्ट नाही आहे, तर त्यांच्या या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे, त्यांचे बंधू डॉक्टर विकास आमटे, जीवाला जीव लावणारे त्यांचे सहकारी विलास मनोहर, गोपाल फडणीस, या सगळ्यांच्या निस्वार्थ मेहनतीची ही गोष्ट आहे. या पुस्तकात तिथली वास्तविकता दाखवणारे, काही मन विषण्ण करणारे, तिथल्या होऊ घातलेल्या प्रगतीच्या पाऊल खुणा दाखवणारे असे अनेक फोटोसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मला असं वाटतं की हे पुस्तक नाही तर हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मी तो घेतला म्हणून मला तो तुमच्यापर्यंत पोचवावा असा वाटला, आणि म्हणूनच आजच्या पुस्तक यात्रेमध्ये आपण प्रकाश वाटा या पुस्तकाविषयी बोललो. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जरूर वाचावं असं हे पुस्तक डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा.

0: लोकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदी विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोत्या, 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. श्रोत्या, मी मगाशी जसं म्हणाले होते तसंच आज एक अतिशय महत्वाचं असं दिनविशेष आहे आणि ते म्हणजे आज आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. सध्याची परिस्थिती पाहता लांबलेला पाऊस, अल निनोचं घोंगावणारं संकट या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खरंतर या विषयावर आपण बोलायलाच हवं. आजच्याच दिवशी म्हणजे 17 जून रोजी हा दिवस पाळला जातो. याची सुरुवात अधिकृतपणे 1995 पासून झाली. या दिवसाचे उद्देश आणि महत्त्व याविषयी आपण बोलणारच आहोत. आणि बाहेर वातावरण कितीही चिंताजनक असलं आणि पाऊस थोडंसं आपलं टेन्शन वाढवत असला तरी आपण गाणी मात्र पावसाची ऐकूच शकतो. त्यानिमित्ताने तो ऋतू आपल्याला साजरा करता येऊच शकतो, नाही का? तर चला दुष्काळ विरोधावर चर्चा करूयाच, पण या मस्त पावसाच्या गाण्यानंतर.

श्रोतेहो, आज जागतिक दुष्काळ विरोधी दिन आहे आणि त्याविषयी आपण बोलतो आहोत. तर या दिवसाचे मुख्य उद्देश काय आहे? तर जमिनीची धूप थांबवणे, सुपीक जमीन वाळवंट होण्यापासून वाचवणे आणि दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी उपाय योजना करणे हे मूलतः याचे उद्देश आहेत. त्याशिवाय जनजागृती करणे म्हणजे काय? तर वाढत्या प्रदूषणामुळे आणि वृक्षतोडीमुळे जमीन कशी नापीक होते आहे याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, जेणेकरून त्यावर उपाय शोधून काढता येतील. दुष्काळ आणि वाळवंटीकरण ही काही कुठल्या एका देशाची समस्या नाही आहे, तर ही एक जागतिक समस्या आहे. आणि म्हणूनच जागतिक स्तरावर सर्व देशांनी याबाबतीत एकमेकांना सहकार्य करावं यासाठी खास करून हा दिवस साजरा केला जातो. आणि या आसमानी संकटावर उपाय शोधून काढणं हे तर सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. आणि त्या उपाय हे कुठले उपाय असतील, लहान मोठे जे काही आपल्यापरीने आपल्याला जे काही शक्य होईल ते करता येण्यासारखे असे काही उपाय असतील तर त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या मस्त अशा पावसाच्या गाण्यानंतर.

0: अन्न तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला
1: टॉप 5 देशों में आ गया
0: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
0: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
1: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
0: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची।
2: श्रोत्या कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आपण मनस्पर्शी मध्ये बोलत होतो जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिनाविषयी। तर असे जे जागतिक पातळीवर जे दिन साजरे केले जातात त्यांची दरवर्षीची एक संकल्पना एक थीम असते। तर या वर्षीची या दिवसाची थीम अशी आहे की रेजलँड्स रेकॉग्नाइज रिस्पेक्ट अँड रिस्टोअर। म्हणजेच माळराने किंवा चराऊ जमिनी ज्या असतात त्या ओळखा, त्यांचा आदर करा आणि त्यांचा पुनर्संचय करा। याचं कारण असं की पूर्वी अशा जमिनी या पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या जवळपास निम्म्या भागात होत्या। त्या जमिनींमुळे अन्न सुरक्षा, जलचक्र, अन्न साखळी, जैवविविधता याचा योग्य तो समतोल राखला जात होता। आता अशा जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, ज्या काही थोड्याफार शिल्लक आहेत त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे या बाबतीत जनजागृती व्हावी आणि त्या योगे दुष्काळ टाळायला मदत व्हावी हे या दिवसाचं महत्त्व आहे। याशिवाय दुष्काळ निवारणाचे काही महत्त्वाचे उपाय आहेत, त्यापैकी एक आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि वनीकरण। मातीची धूप थांबवायची असेल तर मोठ्या प्रमाणात झाडं लावायला हवी। वाळवंटाचा विस्तार रोखायचा असेल तर वाऱ्याच्या दिशेने ग्रीन बेल्ट तयार करायला हवी। ग्रीन बेल्ट म्हणजे हिरवे पट्टे, जेणेकरून माती वाऱ्याच्या माध्यमातून जागा व्यापत व्यापत पसरत पसरत पुढे येणार नाही आणि पुढच्या जागेचं वाळवंट होणार नाही। त्यानंतर जलसंधारण म्हणजे पावसाचं पाणी अडवून ते जमिनीत जिरवणं, हे सगळं आपण लहानपणापासून शिकलोच आहोत नाही का, पण आपण ते अंमलात मात्र आणत नाही। जलयुक्त शिवार, वॉटरशेड मॅनेजमेंट अशा काही उपायांच्या माध्यमातून आपण पावसाचं पाणी जिरवू शकतो जमिनीमध्ये। पाण्याची बचत हे सुद्धा आपण लहानपणी शिकलो आहे। पाण्याची बचत जितकी शक्य होईल तितकी आपल्या रोजच्या वापरात सुद्धा करायला हवी। त्याशिवाय शेतीमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा काही पद्धतींचा वापर करून आपण पाण्याचा जो अतिवापर आहे तो टाळू शकतो, पाण्याची बचत करू शकतो। शेतीमध्ये एकाच जमिनीत आलटून पालटून वेगवेगळी पिकं घेतली तर त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, तर हा सुद्धा मला वाटतं दुष्काळ टाळण्यासाठीचा एक चांगला उपाय ठरू शकतो। याशिवाय रासायनिक खतांचा वापर टाळून आपण सेंद्रिय शेतीवर जास्तीत जास्त भर द्यायला हवा, जेणेकरून सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा कस वाढेल आणि रासायनिक खतं वापरल्यामुळे जमिनीची जी धूप होते आणि जो ऱ्हास होतोय तो थांबेल। अशा असे अनेक सोपे उपाय आहेत जे आपण करू शकतो। दुष्काळ आला, पाऊस कमी झाला, पाऊस पडलाच नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपण चिंता करत दुःख करत बसण्यापेक्षा आपण आपल्याकडनं काय करू शकतो याचा सगळ्यांनीच थोडासा विचार करायला हवा, नाही का?

श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण पुस्तक यात्रेमध्ये प्रकाश वाटा या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पुस्तकाविषयी बोललो. त्यानंतर अनेक श्रोत्यांनी त्या पुस्तकाची माहिती आवडल्याचं आणि ते पुस्तक जरूर वाचण्याबद्दल कळवलं. त्यानंतर आपण जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिनाविषयी बोललो. त्या दिवसाचे उद्देश आणि दुष्काळ टाळण्यासाठी करता येणारे उपाय यावरती सुद्धा आपण चर्चा केली. आता दुष्काळ, खरं तर पाऊस थोडासा भीती दाखवतोच आहे, कारण जून 15 दिवस जूनचे उलटून गेलेत आता, पण तरी अजूनही पावसाचा हवा तसा अजून पत्ता नाही आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन वाढतं आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं चिंता आणि काळजी करत बसण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय आणि आपण कुठे आपल्या चुका सुधारायला हव्यात याचा आपण सगळ्यांनी एकदा शांतपणे विचार करायला हवा. प्रत्येक वेळेला पाऊस कमी झाला, प्रदूषण वाढलं म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा आपण जो काही बदल असेल तो त्याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून करायला हवी, म्हणजे ही सगळी उपाय शोधण्याची आणि दुष्काळाची चिंता करण्याची वेळच येणार नाही असं मला वाटतं. प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं याच्यावरती छोटे छोटे उपाय शोधून काढूया आणि पुढच्या वेळेला ही चिंता करावीच लागणार नाही अशी प्रार्थना करू. याबरोबरच मनस्पर्शीमध्ये आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 11 वाजता आपण युवा तरंगमध्ये भेटणार आहोत. युवा तरंगमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी अत्यंत गरजेची आशा असणाऱ्या एका गोष्टीविषयी बोलणार आहोत. त्याच संदर्भात आपल्याकडे एक आपला युवा मित्र आपल्याशी गप्पा मारणार आहे. तर आता मनस्पर्शीमधून मला आदिती काळेला रजा द्या. ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.

0: गोल्ड खरा सोना।
1: श्रोतेहो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू होतोय युवा तरंग। श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले तसं युवा तरंगमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत। आजचा विषय तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत गरजेची असणारी अशी गोष्ट आहे एक, आणि त्या गोष्टीविषयी आज आपण युवा तरंगमध्ये बोलणार आहोत। त्या संदर्भातच एक विशेष पाहुणा, एक विशेष युवा मित्र आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे, त्याच्याशी आपण गप्पासुद्धा मारणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया युवा तरंगला या छानशा गाण्याने।

श्रोते हो, युवा तरंगमध्ये मी म्हटलं जसं की अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या अशा एका गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत, तर ती गरजेची गोष्ट आहे व्यायाम. सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा असतो. प्राचीन काळापासून आपल्याला व्यायामाची मोठी परंपरा लाभली आहे. योगशास्त्र ही आपल्याला लाभलेली एक मोठी देणगी आहे. याचा प्रचार आणि प्रसार आता जागतिक पातळीवर व्हायला लागला आहे आणि त्याचं महत्त्व जगभरात सगळ्यांना आता पटायला लागलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर हल्लीच आपल्याकडे पहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा पार पाडली. तर ही पहिली स्पर्धा 2026 याच वर्षी 4 ते 8 जून या दरम्यान आपल्या देशामध्ये पार पडली. आणि अभिमानाची गोष्ट अशी की भारताने या स्पर्धेमध्ये 102 सुवर्ण पदकं मिळवली आणि सगळी मिळून 114 पदकं आपल्या भारताला मिळाली. ही स्पर्धा गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरात आयोजित केली होती आणि या स्पर्धेचं आयोजन योगासन भारत, वर्ल्ड योगासन आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालं होतं. या स्पर्धेमध्ये जवळपास जगभरातील 79 देशातल्या 522 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताकडून 122 सदस्यीय संघ या मैदानात या खेळासाठी उतरले होते. आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट अशी, कारण योग ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देणगी आहे आणि त्याचं एवढ्या जागतिकीकरणावर एवढं मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा आयोजित करणं आणि भारताने त्याच्यामध्ये इतकं घवघवीत यश मिळवणं ही खरोखर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे. आता या स्पर्धे जसं मी मगाशी म्हणाले की आपल्याकडे एक युवा मित्र आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे, तर त्याचं जे यश आहे या स्पर्धेमधलं त्याचं अतिशय घवघवीत असं यश आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत या गाण्यानंतर.

0: श्रोतेहो, जसं मी मगाशी म्हणाले की आपल्याकडे एक खास युवा मित्र गप्पा मारायला आलेला आहे, तर मगाशी मी ज्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप विषयी बोलत होते तर त्याचा याच्याशी खूप घनिष्ठ असा संबंध आहे. आपण त्याची आधी ओळख करून घेऊया. तर त्याचं नाव आहे विधीश जयेश राऊत. विधीश, आकाशवाणीच्या तर्फे तुझं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मला इथे बोलवल्याकरिता.
0: आणि तू विधीशची खास ओळख अशी की या ज्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप ही जी अजिंक्यपद स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ही पहिल्या वहिल्या योगासन चॅम्पियनशिपमध्ये विधीशला सुवर्ण पदक मिळालं आहे ही खरं तर आमच्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. विधीश हा एक उदयोन्मुख आणि अतिशय प्रतिभावंत असा योगासनपटू आहे आणि अत्यंत कमी वयात योगासनांच्या या क्षेत्रामध्ये त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि भारताचं महाराष्ट्राचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. आणि विधीश हा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे राहतो आणि हे खूप मोठं यश आहे तुझं. तर आपण या स्पर्धेविषयी आणि तुझ्या या यशाविषयी बोलणारच आहोत, पण त्याआधी तुझी आम्हाला थोडीशी ओळख करून दे ना. तुझं नाव आणि तुझं काय शिक्षण चालू आहे सध्या ते सगळं आम्हाला सांगशील?
1: हो, माझं नाव विधीश जयेश राऊत आहे आणि मी सफाळे येथे पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेत 10वीत इयत्ता शिकत आहे.
0: अरे वा, छान. आता मला सांग की योगासनं कशी काय सुरुवात झाली योगासनांना, म्हणजे तुला आवड होती व्यायामाची किंवा तुला योगासनं येत होती किंवा तुला घरी कोणी शिकवणारं होतं, कशी काय झाली सुरुवात?
1: स्टार्टिंगपासून एक बॉडीमध्ये फ्लेक्सिबिलिटी होती आणि आमच्या इथे केळवा म्हणून तिथे निवांत रिसॉर्टवर दरवर्षी एक समर कॅम्प असतो. ठीक आहे, लास्टच्या दिवशी आपल्याला जे स्वतःमध्ये काही गुण आहेत ते दाखवायचे असतात. तर मी बॉडी फ्लेक्सिबिलिटीमध्ये काही काही दाखवले, तर ती एक व्हिडिओ क्लिप स्वरूपा मॅमनी रुचिता मॅमला दाखवली, मीन्स आम्हाला दाखवलेली. रुचिता मॅम समोर आम्ही ती दाखवली. त्यांनी सांगितलं की हा योगामध्ये चांगला खेळू शकतो. सो एक फर्स्ट कॉम्पिटिशन होती धारावी इथे, 9th कल्चरल स्टेट चॅम्पियनशिप. तर तिकडे मी फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये 6th आलो आणि देन नॅशनल खेळलो तेव्हा 3rd आलो.
0: अरे वा, मस्त. पण मग आता मला सांग, योगासनां ह्या स्पर्धांमुळे तुला वाव मिळाला आणि हे झालं, पण ही जी आहे जागतिक स्तरावरची जी पहिली स्पर्धा भरली तर त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं तुला कसं काय सुचलं किंवा तुला कोणी सुचवलं किंवा कशी काय सुरुवात झाली या स्पर्धेकडे, कसं काय वळावं असं वाटलं?
1: आता ही योगासना भारतकडून जी स्पर्धा झाली आहे त्याच्या असोसिएशनमध्ये मी दरवर्षी खेळतोय. गोल्ड येतात स्टेटमध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये. सो त्या पद्धतीने एक मी नॅशनलपर्यंत पोचलो. नॅशनलला पण मी गोल्ड घेतला अँड देन सिलेक्शन ट्रायल्स होते. सिलेक्शन ट्रायल्सला बोलले तू, माझे कोचेस बोलले, पॅरेंट्स बोलले की तुझी कॅपॅसिटी आहे, तू करू शकतोस, म्हणून मी सिलेक्शन ट्रायल्स दिले. त्याच्यात पण मी टीम इंडियासाठी सिलेक्ट झालो. कॅम्प वगैरे लागले टीम इंडियासाठी आणि चॅम्पियनशिप.
0: अरे वा, मस्त मस्त. विधीश, आपण तुझ्या या सगळ्या कारकिर्दीविषयी बोलणारच आहोत, पण एक छोटासा व्यावसायिक विरामाची वेळ झालेली आहे, त्यानंतर आपण एक गाणं ऐकूया आणि मग आपण ह्या आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल 0 करने का भी है.
4: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल 0. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

अहो आता विसरा हे सगळ, इथ इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार ती

0: श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेच्या सुवर्णपद विजेत्या अशा विधेश राऊतशी आपण गप्पा मारतोय. तर विधेश, आता मला सांग, योगासनं ही म्हणजे जसं डान्स किंवा गाणं या गोष्टी कशा शिकतो आपण आणि स्पर्धांमध्ये भाग घेतो, तसं योगासनांमध्ये स्पर्धांमध्ये उतरणं ही थोडी नवीन गोष्ट आहे. अर्थातच आता ही जागतिक स्पर्धा सुद्धा पहिलीच आहे, बरोबर? तर तुला पहिले गुरु कोण लाभले या क्षेत्रामध्ये काही करण्यासाठी?
1: स्टार्टिंगला रुचिता ठाकूर मॅम, पालघर डिस्ट्रिक्ट योगा असोसिएशनचे कार्याध्यक्ष, त्यांनी मला सल्ला दिला की पहिले सहा स्पोर्ट्स अकॅडमीकडे त्यांच्याकडे जॉईन हो. मी त्यांच्याकडे 2 इयर्सपर्यंत ट्रेनिंग घेतली आणि अजून ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी त्यांनी परत सल्ला दिला की फैयाज जमादार कोच यांच्याकडे जॉईन कर,
0: बर,
1: महात्मा स्पोर्ट्स अकॅडमी. मग मी तिकडे मी आता प्रॅक्टिस करतोय, 4 इयर्स कम्प्लीट केले.
0: बर, मग आता हे कुठे आहे तुझे हे कोच, कुठे असतात?
1: आता ते बँड्रामध्ये असतात.
0: बँड्रा, मग तू राहतोस सफाळ्याला? तू बँड्राला मग कसा प्रवास करतोस एवढा?
1: लोकल.
0: लोकलनी? आणि कधी कधी असतात हे तुझे क्लासेस?
1: क्लासेस वीकमध्ये 3 डेज असतात.
0: बर,
1: सो अपडाऊन करावं लागतं.
0: अरे बापरे. आणि मग तुझी एकीकडे शाळा सुरू आहे व्यवस्थित?
1: हो.
0: मग तू शाळा आणि क्लास हे सगळं कसं काय मॅनेज करतोस?
1: 3 दिवस क्लासेस असतात, सो संध्याकाळी मी 4:50 ची ट्रेन वगैरे पकडून जायचं मुंबईला. तिकडे क्लासेस वगैरे कम्प्लीट केले 9 o'clock पर्यंत, मग संध्याकाळी ट्रेन वगैरे पकडून यायचं घरी, 10 वाजेपर्यंत घरी पोहोचतो.
0: आणि मग सकाळी पुन्हा शाळा.
1: तुरंत शाळा.
0: अरे वा, खरोखर हे खूप कौतुकास्पद आहे. आता या स्पर्धेविषयी आपण अजून पुढे बोलणारच आहोत, पण मला सांग की तुला, तू या आपल्या भागातून, तुझ्या पालघर जिल्ह्यातून तू एकटाच होतास की तुझ्या बरोबर अजूनही कोणी होतं या जागतिक स्पर्धेमध्ये?
1: मी पालघर जिल्ह्यातून तरी एकटाच होतो. मुंबईमधून CISC एक ऑर्गनायझेशन टाईप आहे, त्यांच्याकडून एक मुंबईमधून मुलगी होती दित्या म्हणून, आम्ही 2 होते.
0: अच्छा, बरं, ठीक आहे. आणि ह्या जागतिक स्पर्धा कुठे? अहमदाबादला झाल्या, बरोबर? मग त्याच्यासाठी तिकडे जाऊन राहायला लागलं असेल?
1: हा, आधी 1 month कोचिंग कॅम्प होता साई सेंटर मध्ये.
0: अच्छा,
1: तो कम्प्लीट झाल्यानंतर कॉम्पिटिशन.
0: बरं, ठीक आहे. आता खरं तर आम्हाला याविषयी तुझ्याकडून अजून जाणून घ्यायचं आहे, पण एक छोटस गाणं ऐकूया आणि मग त्यानंतर आपल्या गप्पा चालू ठेवूया, ठीक आहे?
2: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोत्याहो, आपण गप्पा मारतोय जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेच्या सुवर्ण पदक विजेत्या विधीश राऊतशी. तर विधीश, आता आम्हाला सांग की तो ज्या स्पर्धेमध्ये तू आता त्याच्यामध्ये अर्थात योगासन ही काही एक ठराविक गोष्ट नाही, त्याच्यामध्ये खूप प्रकार झाले बरोबर, तर तू स्पेसिफिकली कुठल्या स्पर्धेमध्ये तुझा काय क्रायटेरिया होता, तुझा काय वयोगट होता आणि काय स्पर्धा होती नक्की तुझी ते सांगशील?
2: मी 14-18 वयोगट ज्युनियर कॅटेगरीमध्ये होतो, लेग बॅलन्स इव्हेंटमध्ये.
1: बर,
2: लेग बॅलन्स इव्हेंटमध्ये 5 आसनं परफॉर्म करायची असतात, 15 सेकंडचा होल्डिंग पिरियड असतो.
1: ओके,
2: सो तो मी कम्प्लीट केला आणि फर्स्ट पोझिशन अचीव्ह केली.
1: अरे वा.
2: अँड सेकंड इव्हेंट होता ट्रेडिशनल ग्रुप

0: बर
1: फाईव्ह प्लेयर्स असतात आम्ही,
0: हां
1: फाईव्ह कॅटेगरी असतात, त्याच्यातून आम्हाला चॅलेंज द्यायची असतात. ती इंडिया वर्सेस श्रीलंका झाली.
0: अच्छा.
1: आम्ही चॅलेंज दिले आणि मी लेग बॅलन्सचे दोन चॅलेंज दिलेले दोन राऊंड्समध्ये, त्याच्यातून दोन पॉईंट्स आणले.
0: अरे वा, आणि म्हणून ग्रुप सुवर्ण मिळालं. अरे वा, मस्त. पण मग आता आम्हाला सांग, आम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणून विचारते, लेग बॅलन्सिंग म्हणजे नक्की काय करायचं असतं?
1: लेग बॅलन्सिंग मध्ये आता वन लेग वर
0: एका पायावर उभं राहायचं,
1: एका पायावर बॅलन्स करायचा असतो फुल फोकसने.
0: ओके.
1: त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन असतात. जसं कुंजर आसन, वन लेग ब्लॉक करून बॅक बेंडिंग मध्ये होल्ड करायचं.
0: ओके.
1: मोहिनी अस्त्र आसन, बॅक बेंडिंग मधून लेग 90 डिग्री मध्ये उचलून एका पायावर होल्ड करायचं.
0: अरे बाबा.
1: सारस आसन तसे आसन.
0: अच्छा. आणि मग जे ग्रुप मधून तू केलंस ते तुला समोरच्या तुझ्या खेळाडूला आव्हान द्यायचं होतं, बरोबर? चॅलेंज करायचं होतं. आणि ते चॅलेंज त्यांना नाही करता आलं, नाही स्वीकारता आलं, तर मग तू तुझा विजय असं, बरोबर ना? आणि मग ते तू चॅलेंज दिलंस आणि ते त्यांना करता आलं नाही आणि म्हणून तुमचा गट जिंकला, बरोबर? छान, मस्त. आता मला एक सांग की गोल्ड मेडल मिळालं आणि जेव्हा तुझं नाव आणि भारताचं नाव असं घेतलं आणि तिथे आम्ही फक्त ह्या गोष्टी टीव्हीवर बघतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाहीये, तर तू आम्हाला सांग तुला कसं वाटलं तुझं नाव घेतल्यानंतर आणि गोल्ड मेडल तुला घालताना कसं वाटलं?
1: गोल्ड मेडल मिळाल्याचा क्षण माझ्या आयुष्यातला एक आनंदमय एक क्षण होता.
0: बरोबर.
1: खूप प्राऊड मोमेंट झालेला त्या टायमाला, की सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे भारताचा ध्वज मी स्टेजवर फडकवला.
0: मस्त.
1: तो एक खूप आनंदमय क्षण होता.
0: बरोबर. आणि मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हा तुझं हे एवढं मोठं घवघवीत यश बघितल्यानंतर?
1: कारण हे यश केवळ माझंच नव्हतं, कारण माझ्यावर विश्वास ठेवणारे कोचेस, पेरेंट्स, त्यांचं पण हे यश होतं.
0: बरोबर.
1: सो त्यांनी खूप कौतुक केलं.
0: बरोबर. आणि ही एक खरोखर कौतुकाची गोष्ट आहे की तुला याची जाणीव आहे. तुझी सगळी मेहनत जरी तुझी असली तरी तुझ्या मागे मेहनत घेणारे तुझे गुरु आहेत, तुझे पालक आहेत आणि या सगळ्यांचा तू विचार करतोयस ही खरोखर खूप आनंदाची, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण अशाच गप्पा अजून मारूया, आम्हाला तुझ्याकडून अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण एक छानसं गाणं ऐकूया. हा
1: हो.

0: विदेश, आपण गप्पा मारत होतो आणि तुझं योगासन, जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेमधलं घवघवीत यश आणि त्यावेळेला तुझं जे काही वाटलं आणि जो काही तुझा अनुभव होता त्याविषयी आपण बोलत होतो. तर घरच्यांची प्रतिक्रिया अर्थातच आनंदाची असणार, त्यांना खूप आनंद झाला असणार. पण मग तिथून घरी आल्यानंतर एक सुवर्ण पदक विजेता आणि एका जागतिक स्पर्धेचा विजेता म्हणून घरी आल्यानंतर कसं स्वागत झालं तुझं आणि कशी काय प्रतिक्रिया होती कोणाकोणाची?
1: जसं की पेरेंट्सचा खूप म्हणजे अभिमान असतो.
0: बरोबर.
1: चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात अभिमान होता सर्वांच्या.
0: बरोबर.
1: की एक मुंबई साइडहून आपल्या देशासाठी रिप्रेझेंट करतोय मुलगा.
0: बरोबर. आणि मला वाटतं मुंबईपेक्षा पालघर जिल्ह्यातून,
1: पालघर जिल्ह्यात
0: एका छोट्या खेड्यातून येऊन एवढं मोठं यश मिळवणं ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. तुझ्या शाळेविषयी तू सांगत होतास, तुला तुझ्या क्लासेससाठी, तुझ्या योगासनांच्या कॅम्पसाठी वगैरे सुट्टी आणि सवलत, तर ते शाळेकडून कसं काय तुला सहकार्य मिळतं?
1: शाळा पण खूप सपोर्ट करते, मेनली टीचर्स खूप चांगले आहेत शाळेतल्या की ते सपोर्ट करतात. मी कुठल्या कॉम्पिटिशनला गेलो असेल तसो ते माझं एज्युकेशन परत रिकवर करतात. जे मी राहिलो असेल कुठे मागे त्याच्यात पण ते सपोर्ट करतात.
0: बरोबर.
1: हा
0: बरोबर. आणि मग तुझं हे यश कळल्यानंतर तुझ्या शाळेची काय प्रतिक्रिया होती?
1: शाळा पण खूप आनंदित होती, त्यांनी जल्लोषात स्वागत वगैरे केलं.
0: मस्त. आता हे तुझं यश खरोखरच आहे, कौतुकास्पदच आहे, पण आता हे आता इथे थांबून चालणार नाही. बरोबर की नाही? ही सगळ्यात मोठी स्पर्धा होतीच, जागतिक लेवलची, जागतिक स्तरावरची स्पर्धा होती. पण आता याच्या पुढे काय, आता भविष्याचे काय प्लॅन्स आहेत तुझे?
1: आता जसं की फर्स्ट वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुली झालेली आहे.
0: बरोबर.
1: तर आपण तो 75 कंट्रीजचा जो क्रायटेरिया होता तो कम्प्लीट केलाय. टोटल 78 to 79 कंट्रीज पार्टिसिपेट केलेले.
0: बरोबर.
1: या चॅम्पियनशिपमध्ये सो आपण आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये योगा येतोय.
0: बर.
1: जसं की श्री पीएम मोदी सरांनी सांगितलंय की लाईक योगा आता एक स्पोर्ट्स म्हणून इन्क्ल्यूड झालाय आणि तो कॉमनवेल्थ गेम्स ऑलिम्पिक्समध्ये येतोय. सो 2030 जी कॉमनवेल्थ गेम्स आहे आणि नेक्स्ट 10 ऑलिम्पिक्स आहे, त्याच्यासाठी इंडियाकडून खेळायचे, रिप्रेझेंट करायचे, मेडल्स आणायचे.
0: मस्त मस्त. म्हणजे हे बघ, आता आम्हाला माहिती नाही पण तरी पण तू जे सांगतोस त्याच्यावरून माझे जे लक्षात आले ते मी तुला सांगते एकदा. की आता ही जी जागतिक स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये 75 जास्त देशांनी सहभाग घेतला म्हणून आता कॉमनवेल्थमध्ये याचा खेळाच्या म्हणजे खेळाचा दर्जा योगासनांना मिळालाय आणि कॉमनवेल्थमध्ये आता योगासनांची सुद्धा स्पर्धा घेतली जाणार. बरोबर. आणि मग त्याच्यामधून नंतर ऑलिम्पिक्समध्ये हे सगळं जाईल. बरोबर. मग आता तुला कॉमनवेल्थमध्ये तुला आता काही पुन्हा वेगळे कष्ट घ्यावे लागतील का तुला या विजयाच्या बेसिसवरती तुला तिकडे जाता येईल?
1: आता त्यांच्याप्रमाणे होऊ शकते, त्यांनी सिलेक्शन ट्रायल्स परत लावतील ते.
0: अच्छा.
1: नेक्स्ट इयर पासून म्हणजे चालू होईल असोसिएशन जे परत चालू होतील त्याच्यातूनच पाथवे असेल तो.
0: बरोबर. मस्त. म्हणजे मग आता तुला कॉमनवेल्थ हे सध्या तरी कॉमनवेल्थ हे तुझं उद्दिष्ट आहे पुढे. बरोबर. आणि मग आता त्याच्यासाठी जोरदार तयारी करावी लागेल. बरोबर. तर योगासन म्हटल्यानंतर सगळं म्हणजे शरीराचा बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं. तर आम्हाला तुझ्या रुटीन विषयी पण जाणून घ्यायचंय, मी तुला त्याविषयी विचारणार आहे, पण त्याआधी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया.

0: श्रोत्याहो, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. युवा तरंग मध्ये जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा सुवर्ण पदक विजेता विधीश राऊत याच्याशी आपण गप्पा मारतोय. विधीश, मला सांग, योगासन करताना तुला काय तुझं रुटीन असतं, काय तुझी दिनचर्या असते, याच्याविषयी आपण बोलत होतो. अभ्यास आणि हे योगासन हे सगळं सांभाळता सांभाळता तुला कसं काय तुझी दिनचर्या असते?
1: हो, नक्कीच. ॲट द डे स्टार्टिंग सकाळी सूर्यनमस्कार वगैरे केले की लाईक स्कूलमध्ये जायचं, अभ्यास वगैरे, त्यात कॉन्सन्ट्रेशन होते, योगामुळे एक जास्ती फोकस वाढते.
0: बरोबर.
1: हा, सो नंतर ट्युशन वगैरे असते. संध्याकाळी पूर्ण 3 ते 4 तास आपण प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिसमध्ये आसनांची स्टेबिलिटी, आसनांमध्ये करेक्ट पोश्चर्समध्ये जाऊन यायचं. योगासनं फक्त मेडिटेशन वगैरे नाही आहे, त्याच्यात आपण पोश्चर्स असतात वेगवेगळे, ते आपले डिसिप्लिन, स्टेबिलिटी, बॉडीची फ्लेक्सिबिलिटी, मेंटल स्ट्रेंथ वाढवतात.
0: बरोबर.
1: हो,
0: पण मग या हे सगळं करताना तुला काही तुझं काही खाण्यापिण्याचं काही पथ्य असतं का? म्हणजे जेवणा खाण्यावरती काही नियंत्रण ठेवायचं आहे किंवा हे पदार्थ चालत नाहीत ते चालतात असं काही आहे का?
1: असं काही नाही असते. आपण नॉर्मल डाईट आपलं फॉलो केलं की सलाड्स वगैरे, आपण प्रोटीन्स वगैरे, नॉर्मल न्यूट्रिशन नीट घेतलं की सर्व होते.
0: ओके. आणि मग असं बाकीची मुलं कशी पिझ्झा बर्गर किंवा असं काही चाट आयटम वगैरे खातात, असं तुला अलाउड आहे, परमिशन तुला आहे असं काही खायची का? नाही चालत.
1: चालते कधी कधी, चालते, डेली नाही चालत.
0: नाही चालत. बरोबर बरोबर. आणि मग आता मला सांग की योगासन आणि अभ्यास हे तर आलंच, हा तर तुझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे, पण त्या व्यतिरिक्त तुझे अजून काही छंद, काही आवडीनिवडी आहेत का?
1: हो, जसे की अदर स्पोर्ट्स, एज्युकेशन पण एक छंदच झाला की स्विमिंग, बॅडमिंटन, वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पण खूप आवड आहे.
0: अरे वा, मस्त. आणि मग अशा काही स्पर्धांमध्ये वगैरे पण तू भाग घेतोस का की नाही? फक्त योगावरती लक्ष?
1: फक्त सध्या तरी योगावरती लक्ष.
0: बरोबर बरोबर, चालेल. आणि अभ्यासाचं तू म्हणालास तर तुला आहे अभ्यासाची आवड? अभ्यास?
1: हो, अभ्यासामध्ये पण मी खूप चांगलोच आहे.
0: अरे वा, मस्त मस्त. आपण अजून अशाच गप्पा मारूया, पण एक छोटंसं गाणं ऐकूया. ठीक आहे.
1: हो.

0: विधीश, तुझं हे यश जे आहे हे अतिशय कमी वयात मिळालेलं आणि अतिशय घवघवीत आणि अभिमानास्पद असं तुझं यश आहे आणि तुझ्या या सगळ्या कारकिर्दीविषयी आपण बोलत होतो. तर आता मला एक सांग की तुझ्या एवढ्या मुलांना किंवा आपल्या भारत देशातल्या युवा पिढीला किंवा युवकांना तू काय सांगशील, काय संदेश देऊ शकशील तू?
1: हा, की आता संदेश हाच आहे की योगासना स्पोर्ट्स अद्यापपर्यंत जास्ती पॉप्युलर नाही आहे, की लोकांना अद्याप तेच वाटते की योगामध्ये मेडिटेशन प्राणायाम वगैरे तेच असते. अद्याप त्याच्यात पोश्चर्स वगैरे हे जे नवीन आल्यात ते अद्याप लोकांना माहीत नाही आहे, ते माहिती पडावे सर्वांना. त्याचे खूप बेनिफिट्स पण असतात. हा, जॉईंट्स मध्ये फ्लेक्सिबिलिटी वाढते, अभ्यासात लक्ष वगैरे लागते,
0: सर्वांचं
1: कॉन्सन्ट्रेशन वाढते.
0: बरोबर. मग म्हणजे तू असं सांगशील ना म्हणजे की आता की सगळ्यांनी योगासनांचा अभ्यास करावा आणि आपल्या शरीराकडे आपल्या सुदृढतेकडे लक्ष द्यावं.
1: बरोबर.
0: आणि याला जागतिक स्तरावर सुद्धा खूप मोठा वाव आहे, नाही का? म्हणजे जर का याच्यामध्ये काही छान करता आलं, चांगला अभ्यास करून काही करता आलं तर पुढे भविष्यात सुद्धा याचा फायदा होऊ शकेल. बरोबर बरोबर. तर विधीश, तू इथे आलास आणि खर तर ही कामगिरी तुझी खूपच अभिमानास्पद आहे, कारण जागतिक पातळीवरच्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुला सुवर्ण पदक, दोन सुवर्ण पदकं तुला मिळाली आहेत. तर आणि हे यश फक्त तुझ्या एकट्याचं नाही असं नाही म्हणता येणार, तर तुझी सगळ्यात जास्त मेहनत आहे त्यामध्ये, पण तुझ्या बरोबरीने तुझ्या गुरूंचा आणि तुझ्या पालकांचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे. तर त्यामुळे तुझ्या बरोबरीनेच त्या सगळ्यांचं सुद्धा खूप खूप मनापासून अभिनंदन आणि तुझी प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो आणि असंच तुझं नाव आम्हाला अनेक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऐकायला मिळो आणि तुझ्या वतीने तुझ्याकडून देशाचं नाव आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव असंच उज्ज्वल होत राहो, याच तुला शुभेच्छा. आणि जसं तू म्हणालास तसं अभ्यासात सुद्धा तुला जे काही इच्छित तुझं यश असेल ते सुद्धा तुला मिळो, याच आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. तू इथे आलास, तुझं खरं तर खूप बिझी शेड्यूल आहे आणि एवढं तुझं प्रॅक्टिस आणि अभ्यास हे सगळं सांभाळता सांभाळता सुद्धा तू इथे आलास आणि एवढा वेळ इथे आम्हाला दिलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, याबरोबरच आता वेळ झाली आहे युवा तरंगमध्ये इथेच थांबण्याची. ठीक 12 वाजता आपण रंजक सफरमध्ये भेटणारच आहोत, तोपर्यंत मला आदिती काळेला अनुमती द्या. नमस्कार.

श्रोत्या नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. रंजक सफरमध्ये आपण नेहमीच एखाद्या गोष्टीची रंजक अशी सफर करत असतो, तशीच आजही करणार आहोत. कारण आज आहे राष्ट्रीय भाज्या खा दिन. अतिशय गमतीशीर असं नाव आहे या दिवसाचं आणि याविषयी आपण बोलणारच आहोत आणि त्यानिमित्ताने आज आपण काही भाज्यांची सुद्धा रंजक सफर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रंजक सफरला या छानशा गाण्यांनी.

श्रोत्या कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज आपण सफर करणार आहोत भाज्यांची, कारण त्याचं निमित्त आहे राष्ट्रीय भाज्या खा दिन. तर या दिवसाविषयी आपण बोलणारच आहोत, त्याचे उद्देश आणि महत्त्व हे सगळं आपण या सगळ्यावरती चर्चा करणारच आहोत. त्याबरोबरीनेच प्रश्नमंजुषासुद्धा असणार आहे, तेव्हा कार्यक्रम नीट ऐका. तर आज आहे 17 जून आणि आज साजरा केला जातो राष्ट्रीय भाज्या खा दिन, अर्थात नॅशनल ईट युअर व्हेजिटेबल्स डे. आणि हा दिवस लोकांना रोजच्या त्यांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या पोषक तत्वांनी भरलेल्या अशा भाज्या, पालेभाज्या आणि फळभाज्या यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात व्हावा आणि लोकांना त्याचा लाभ घेता यावा.

यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जून महिना हा ताजी फळे आणि भाज्यांचा महिना म्हणून ओळखला जातो, कारण नुकतीच पावसाला सुरुवात झालेली असते, त्याच्यामुळे रानभाज्या पालेभाज्या या सगळ्यांना सुरुवात होते. आणि म्हणून हा दिवस 17 जून हा दिवस विशेषतः भाज्यांसाठी म्हणून साजरा केला जातो. आणि याचे उद्देश थोडक्यात का सांगायचं तर आपल्याकडे ही कल्पना थोडी कमी आहे, कारण आपल्याकडे आपल्याला बारमाही मिळणाऱ्या भाज्या असतात. आपल्याकडे त्या बाबतीत आपण अतिशय समृद्ध आहोत की आपल्याकडे हर तऱ्हेच्या भाज्या मिळतात, पालेभाज्या मिळतात, फळभाज्या मिळतात. पण काही युरोपियन देशांमध्ये किंवा परदेशांमध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे बर्फाचं थंडीचं वातावरण आहे, बर्फाचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी त्या लोकांना सगळं गोठवलेलं असं शिळं ठेवलेलं अन्न खावं लागतं. अशांसाठी हा जो हंगाम आहे त्यामध्ये ठराविक हंगामामध्ये त्यांना ह्या अशा भाज्या खायला मिळतात ज्याची पोषण मूल्य शरीरासाठी गरजेची असतात. अशा भाज्या त्यांना खूप कमी प्रमाणात खायला मिळतात आणि म्हणून तिकडे हा दिवस साजरा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. तर त्याचे उद्देश असे आहेत की आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कारण पिझ्झा बर्गर आणि रोज सगळं फ्रोझन असं खाणाऱ्या त्या लोकांना ताजं अन्न खाण्याचं महत्त्व कळावं आणि लोकांमध्ये जागरूकता व्हावी की जास्तीत जास्त भाज्या सेवन करायला हव्या. भाज्यांमध्ये असणारी जीवनसत्व, खनिज, फायबर जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं ते सगळं मिळावं आणि ते सगळं लोकांना समजावं यासाठी म्हणून जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. त्याबरोबरच आहाराचा समतोल राखणं सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त जिभेला आवडेल ते न खाता जे शरीरासाठी चांगलं आहे ते सुद्धा खायला हवं, म्हणजेच आहारातला जो समतोल आहे तो टिकून राहील यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वैद्यकीय मार्गदर्शन आणि यासाठी लागणाऱ्या गोष्टी, आरोग्यविषयक जे काही मार्गदर्शन असेल ते या दिवशी केलं जातं. रोजच्या आहारामध्ये किमान 3 ते 4 तरी भाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे याचं महत्त्व पटवून दिलं जातं. आहारात एक प्रकारची विविधता येते, कारण नुसत्या फळभाज्या किंवा नुसत्या पालेभाज्या नाही खाऊ शकत, तर आहार या सगळ्यांचा एकत्रित उपयोग आपण आपल्या आहारात करायला हवा. ब्रोकोली असेल, गाजर, पालक, बीट अशा वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या, त्याबरोबरीनेच पालेभाज्या ज्याच्यामधून फायबर जास्त मिळतं, तर या अशा सगळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायला हवा यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आता तो कसा साजरा केला जातो, आपल्याला खरं तर हा असा काही दिवस साजरा करायला लागत असेल असं मला वाटत नाही, कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण भरपूर पालेभाज्या फळभाज्या खातोच. पण ज्यांना हे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तर तो तिकडे कसा साजरा करतात आणि त्यानिमित्ताने आपण काही विस्मृतीत गेलेल्या आपल्याकडच्या भाज्या किंवा आपल्याकडे सीझनल आपण म्हणतो जशा पावसाळ्यात वेगळ्या, हिवाळ्यात वेगळ्या, अशा काही भाज्या, काही रानभाज्या यांच्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत या गाण्यानंतर.

0: कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतोय भाज्यांची, कारण आहे राष्ट्रीय भाज्या खा दिन. तर मी मगाशी म्हणाले होते की तो दिवस तिकडे कसा साजरा केला जातो याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही खास विशेष असं काही नाही आहे, कारण नवीन रेसिपी ट्राय करणं हे एक त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कधीही न खाल्लेली किंवा न आवडणारी भाजी मुद्दाम या दिवशी नव्या पद्धतीने, भाजीच नाही तर त्याचं सूप किंवा त्याचं सॅलड किंवा असं काहीतरी वेगळा प्रकार जो खायला थोडासा कंटाळवाणा होणार नाही अशा प्रकारे काहीतरी नवीन त्याचं त्यापासून बनवून पण ते पोटात गेलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यासाठी नवीन नवीन काहीतरी ट्राय करायचं अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. त्याशिवाय त्या दिवशी शक्यतो फक्त शाकाहारी जेवणाचा आनंद घ्यायचा असं एक चालतं तिकडे प्रकार आहे की या दिवशी शक्यतो पूर्णपणे शाकाहारी जेवण आणि त्यातल्या त्यात सुद्धा जास्त भाज्यांना प्राधान्य द्यायचं असा संकल्प केला जातो. आणि त्यायोगे हाही एक फायदा होतो की त्या दिवशी त्या दिवशी असं नाही, भाज्यांचा समावेश जेवणामध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये वाढवायचाच, पण त्यासाठी शेतकऱ्यांकडून, थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करायचा आणि हंगामी भाज्या घ्यायच्या, ताज्या भाज्या घ्यायच्या, जेणेकरून आपलं आरोग्यसुद्धा सुधारतं आणि पर्यावरणालासुद्धा त्याचा हातभार लागतो आणि स्थानिक व्यवसायांना पाठबळ मिळतं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हा दिवस साजरा केला जातो. जसं मी मगाशी म्हटलं तसं आपल्याकडे हे काही असं साजरं करायला फार लागत नाही, कारण आपल्याकडे ह्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात, नेहमी मिळतात, त्याच्यामुळे आपल्याकडे काही अशी याची वानवा नसते आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस मुद्दाम वेगळा साजरा करावा लागत नाही. पण हा दिनविशेष आहे आणि आपण जरी नाही केला तरी जगभरातले अनेक देश हा दिवस अशा पद्धतीने साजरा करतात. तर त्यानिमित्ताने मी असं म्हटलं की आपण भाज्यांची सफर करूया. आणि भाज्या कुठल्या, तर ज्या थोड्याशा विस्मृतीत गेलेल्या आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो माझी आजी करायची, माझी काकू करायची, म्हणजे ज्या भाज्या फार पूर्वी लोकं खात होती आणि आता काळाच्या ओघामध्ये त्या थोड्याशा मागे पडल्या असतील, तर अशा भाज्यांविषयी आणि ज्या रानभाज्या ज्या प्रांतानुसार वेगवेगळ्या असतात, ज्या प्रांतात जसं वातावरण असेल त्या वातावरणाला पूरक भाजीपाला तिथे बनतो, तर त्या अशा रानभाज्यांबद्दल आणि विस्मृतीत गेलेल्या भाज्यांबद्दल आपण बोलणार आहोत. तर विस्मृतीत गेलेलं असं नाही म्हणता येणार, पण अशी एक भाजी आहे की जी थोडीशी करायला थोडीशी क्लिष्ट पडते आणि म्हणून ती पटकन कोणी सहसा करत नाही किंवा त्याची रेसिपी माहिती नसेल, त्याची प्रक्रिया माहिती नसेल हे कारण असेल, पण अशी भाजी म्हणजे केळफुलाची भाजी. केळी आपण सगळेच खातो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे केळीचे कसे लोंगर लागतात, पण त्या केळीच्या लोंगराला खाली जे चॉकलेटी रंगाचं जे त्रिकोणी शंकू आकाराचं जे फूल असतं, त्या फुलाच्या आतमध्ये काही त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या असतात, जसे केळीचे फणे असतात तसे त्या पाकळ्यांचे फणे असतात आणि त्या प्रत्येक पाकळीमधून एक एक आपला नायलॉनसारखा एक धागा असतो, तर तो धागा काढून टाकावा लागतो प्रत्येक पाकळीमधून, प्रत्येक पाकळी उघडून त्याच्या आतमधून तो दोरा, कारण तो दोरा असा राठ आणि जाडा असतो, तो शिजत नाही आणि तो खायचा नसतो, म्हणजे कारण तो पचणार पण नाही, शिजतच नाही, तो आधी रबरासारखा असा चिवट आणि घट्ट असा तो दोरा असतो, तर तो प्रत्येक पाकळीमधून काढावा लागतो वेगळा आणि मग त्या सगळ्या पाकळ्या चिरून त्याची भाजी होते. मग ती भाजी आपण आपल्या चवीनुसार, आपल्या आवडीनुसार, त्याच्यामध्ये कोणी कडधान्य घालतं, कोणी कांदा, लसूण, टोमॅटो असं काही व्यंजन घालून आपण ती आपल्याला हवी तशी सजवू शकतो, पण तिच्यामध्ये खूप पोषक तत्त्व असतात जी शरीरासाठी अत्यंत गरजेची असतात.

ज्याच्यातून पोटाला आराम मिळतो, पोटातल्या काही कृमी असतील तर त्या स्वच्छ व्हायला, साफ व्हायला, मरायला मदत होते, अशा सगळ्या गुणांनी युक्त अशी ही केळफुलाची भाजी असते, जी सहसा पटकन प्रत्येकाच्या घरोघरी होत नाही, कारण ती थोडीशी करायला क्लिष्ट आहे, साफ करायला वेळ जातो म्हणून असेल, पण एकदा तरी, महिन्याभरातून एकदा तरी जरूर खावी अशी ही केळफुलाची भाजी आहे. अशीच एक अजून भाजी होते, ती म्हणजे अनंताच्या फुलांची भाजी. पावसाळा जवळ आला की अनंत जरा जास्तच बहरतो, सगळीकडे त्या अनंताचा घमघमाट सुटलेला असतो, पांढऱ्या शुभ्र फुलांनी झाड अक्षरशः भरून जातं, तर या अनंताच्या फुलांपासून सुद्धा भाजी केली जाते. अनंताचं फूल त्याचं देठापासून वेगळं करायचं, ते स्वच्छ 2-3 पाण्यांमधनं धुवायचं, आणि मग पुन्हा ते तसंच प्रक्रिया की ते चिरून त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीचं जे काही व्यंजन असेल ते घालून ती भाजी छान सजवायची. ती चवीला सुद्धा अत्यंत चांगली असते आणि आपल्या पोटासाठी सुद्धा ती खूप चांगली असते. तर अशी ही अनंताच्या फुलांची एक भाजी होते. अशा अनेक भाज्या आहेत, अशा अनेक रानभाज्या किंवा फळभाज्या किंवा फुलभाज्यासुद्धा आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, तर आपण त्याच्याविषयीच आज चर्चा करतोय रंजक सफरमध्ये.

धंदा हो उत्तर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो पतलक जाचा ठंडा हो कोंबडी आदि का अंडा हो उत्तर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो सलाम जेना राहू सारे हसबुया दुनियेला सलाम जेना राहू सारे हसबू

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात धोकात खुशीचा नादा।

0: श्रोते हो, आपण भाज्यांची रंजक सफर करत होतो आणि मी काही वेगळ्या काही विस्मृतीत गेलेल्या भाज्यांविषयी बोलत होते. तर त्यामध्ये एक भाजी अजून मला आठवली, ती म्हणजे रताळ. आपण सगळेच खातो आणि रताळ हे एक जमिनीखाली येणारं कंद आहे, पण त्या जमिनीवर त्याचा जो काही पाला येतो त्यातल्या कोवळ्या पानांची सुद्धा भाजी केली जाते आणि ती अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी असते. कोवळा कोवळा पाला पानं, रताळ्याची जी कोवळी कोवळी पानं दिसतील ती पानं खुडून ती स्वच्छ धुवून ती चिरून त्याची भाजी केली जाते. तर ही एक फार लोकांना माहीत नसलेली भाजी आहे. त्याशिवाय रानभाज्या, आपल्याकडे पाऊस सुरू झाला की रानभाज्या भरपूर येतात. त्यापैकी एक म्हणजे कुरडूची भाजी असते आणि ती भाजी किडनी स्टोनसाठी खूप उपयुक्त असते. आणि त्या व्यतिरिक्त अनेक मूत्रविकार जे असतात ते ती त्याच्यावरती फायदेशीर अशीही ठरते. त्या व्यतिरिक्त शेवळं बाजारात येतात पाऊस सुरू झाला की. शेवळं म्हणजे जमिनीतून येणारे असे ते कोंब असतात आणि त्या कोंबापासून ती भाजी केली जाते. आणि साधारण आपली अळूची भाजी जशी होते तशी ही भाजी असते. आणि त्या भाजीमध्ये काकडं नावाची काही फळं असतात गोलाकार, ती त्या भाजीमध्ये घालावी लागतात. नाहीतर त्याची थोडीशी खाज, जशी आळवाची आपल्याला खाज लागते तशी त्याची थोडीशी खाज लागते. त्याच्यामुळे ही काकडं घालून शेवळांची भाजी केली जाते. शिवाय टाकळा आपल्याला जंगलात मुबलक प्रमाणात टाकळा उगवलेला दिसतो, पण आपण त्याची कधी भाजी करत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय पोषक द्रव्य असतात ज्याच्यामुळे पोटविकारांवर आणि त्वचाविकारांवर म्हणून औषध म्हणून टाकळा हा वापरला जातो. अशी फोडशी नावाची एक गवतासारखी दिसणारी एक भाजी असते, ती सुद्धा पावसाच्या दिवसांमध्ये आपल्याला उगवलेली दिसते. त्याशिवाय करटुली म्हणजे कारल्यासारखं छोटं फळ असतं पोपटी रंगाचं असं टोकदार, आणि त्याची सुद्धा भाजी केली जाते. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणून ही उपयोगी पडते. काही ठिकाणी त्याला करटुली म्हणतात, काही ठिकाणी करटोली म्हणतात, काही ठिकाणी कंटोलं म्हणतात. तर याची सुद्धा खूप छान भाजी होते आणि हे फक्त ह्या दिवसांमध्येच आपल्याला खायला मिळते. तेव्हा जेव्हा ही फळं ह्या भाज्या आपल्याला बाजारात आलेल्या दिसतील तेव्हा एकदा तरी त्या हंगामी भाज्या प्रत्येकाने खाऊन बघायला हव्या. आता एक व्यावसायिक विश्रामाची वेळ झालेली आहे, आपण एक छोटासा व्यावसायिक विश्राम घेऊया, त्यानंतर एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपला प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न घेणार आहोत.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या

0: छतांवर सोलर पॅनल बसले, तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।

श्रोत्या, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि मी म्हणाले होते की आता आपण प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की सुरुवातीला मी एका फुलाची भाजी सांगितली होती की ज्याचं फळ आपण खातो आणि त्याच्या फुलाची भाजी अतिशय पौष्टिक असते, तर त्या भाजीचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे ज्याच्या फुलाची आपण भाजी करतो, ज्याचं फळ आपण खातो, तर ती कुठली भाजी होती.

ती तर ती मला तुम्ही सांगायची आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी STD कोड आहे 022. तर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. सुरुवातीला मी एका फुलाची भाजी सांगितली होती ज्याचं फळ आपण खातो, तर त्या फुलाचं त्या भाजीचं नाव मला सांगायचं आहे.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि रंजक सफरमध्ये आपण सफर करतो आहोत विस्मृतीत गेलेल्या भाज्यांची आणि रानभाज्यांची. तर मगाशी मी काही रानभाज्यांची नावं सांगितली, त्याच्यामध्ये अजूनही काही भाज्या आहेत. त्यापैकी एक आहे घोळ. घोळीची भाजी जी साधारण पाणवठ्यावर किंवा नैसर्गिकरित्या काही ठिकाणी उगवलेली दिसते आणि गोलाकार अशी छोटी छोटी पानं असतात त्याची, आणि याची अतिशय उत्तम भाजी होते. जसं आपण पालकाची किंवा मेथीची भाजी करतो तशी रस भाजी किंवा ताकातली भाजी या घोळीची एक उत्तम प्रकारे होते आणि अतिशय शरीरासाठी गुणकारी अशी ही भाजी असते. शिवाय कोयरेल नावाची एक भाजी आहे, रानभाजी आहे, पावसाच्या दिवसात ती मिळते आणि अर्थातच नैसर्गिकरित्या ती उगवते. प्रांतानुसार त्याची नावं वेगळी आहेत, पण साधारण मुंबई आणि पालघरच्या आसपास त्याला कोयरेल असं म्हणतात. त्याशिवाय आंबाड्याची भाजी होते. आंबाड्याचा पाला थोडासा आंबटसर असा पाला असतो, त्याची भाजी होते. भातात तो पाला घालून त्याचा भातही केला जातो. अनेकही त्याच्या रेसिपी असतील, पण अतिशय चविष्ट अशी ही भाजी असते. त्याशिवाय भारंगी, भारंग म्हणतात त्याला, आणि ती भाजी पोटविकारावरती अत्यंत गुणकारी अशी भाजी असते. किंचितशी कडसर अशी ही भाजी लागते, पण शरीरासाठी प्रकृतीसाठी अतिशय उत्तम अशी ही भारंगीची भाजी असते. आणि या सगळ्या भाज्या या ठराविक कालावधीमध्ये मिळतात, त्यामुळे जेव्हा केव्हा त्या मिळतील तेव्हा जरूर जरूर त्यांचा आस्वाद आपण घ्यायला हवा. प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी विचारलेला आहे की कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी एका फुलाची भाजी सांगितली होती ज्याचं फळ आपण खातो, तर त्या भाजीचं मला नाव सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. यानंतर आपण एक गाणं ऐकणार आहोत आणि या गाण्यानंतर मात्र आपण या प्रश्नाचं लगेच उत्तराकडे वळणार आहोत, त्यामुळे लवकरात लवकर फोन करून तुमचं उत्तर कळवा.

श्रोतेहो, मी प्रश्न विचारला होता की कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी एका फुलाची भाजी सांगितली होती ज्याचं फळ आपण खातो, तर ती भाजी कोणती? आपल्या अनेक श्रोत्यांनी अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि योग्य उत्तर असं आहे की केळफूल। कारण केळीच्या लोंगर केळी आपण खातो, पण त्या ज्या लोंगराला खाली जे फळ आले फूल आलेलं असतं चॉकलेटी रंगाचं, त्याच्यापासून उत्तम अशी भाजी होते। तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं केळफूल, आणि उत्तर जे यांनी बरोबर दिलं त्या श्रोत्यांची नावं आहेत दीपाली विचारे, प्रज्ञा बनारसे, नीलम राणे, मनीषा करवीर, वसंत पारुंडेकर, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि आता आपण लगेचच आपल्या प्रश्नमंजुषेतला दुसरा प्रश्न घेऊया। दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे आणि प्रश्न असा आहे की आपल्या भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? आपल्याला राष्ट्रीय फळ फूल असं नेहमी माहिती असतं, पण भाजी माहिती असेल बऱ्याच जणांना, पण असं सहसा चर्चा होत नाही तिची। तर आज या राष्ट्रीय भाजी खा दिनाच्या निमित्ताने म्हणून आपण या प्रश्नाकडे वळलो आहे। राष्ट्रीय भाजी कोणती हे मला सांगायचं आहे तुम्ही, आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 34 आणि 4515 41 35। मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे। यानंतर आपण आणखी काही भाज्यांविषयी बोलणार आहोत, काही गाणी ऐकणार आहोत, पण आधी प्रश्न यासाठी सांगितला की थोडासा विचार करायला, थोडासा अभ्यास करायला वेळ मिळेल। चला तर मग आता पुढचं गाणं ऐकूया, त्यानंतर भाज्यांवर चर्चा करूया। तोपर्यंत आपल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता।

श्रोत्याहो, आपण बोलत आहोत विस्मृतीत गेलेल्या भाज्यांविषयी, आणि त्यापैकी काही भाज्या अशा आहेत की ज्यांना भाजी लागत नाही. म्हणजे भाजी जेव्हा नसेल तेव्हा काय करायचं? तर त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक अशा काही गोष्टी योजून ठेवल्या होत्या की समजा एखाद्या दिवशी पालेभाजी म्हणा, फळभाजी म्हणा, ताजी भाजी अशी काही मिळालीच नाही तर त्यावेळेला काय करायचं? तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डाळींपासून सांडगे घातले जातात वाळवणांच्या स्वरूपात, आणि हे वाळलेले जे सांडगे असतात त्या सांडग्यांची सुद्धा भाजी होते. ज्या दिवशी चवीत बदल हवा आहे किंवा भाजी उपलब्ध नाही आहे अशा वेळेला बाकी जशा भाज्या करतो चिरून आपण जशा फोडणीस टाकतो तसे हे सांडगे फोडणीस टाकून त्यांची भाजी किंवा आमटी सुद्धा करता येते. आणि अजून एक त्यातला दुसरा प्रकार म्हणजे जसे डाळींचे सांडगे घातले जातात तसे कोहळा जो आपला असतो, कोहळा हे जे फळ आहे त्या त्याच्यापासून सुद्धा सांडगे घातले जातात आणि या सांडग्यांची सुद्धा भाजी होते. कोहळा हा पोटासाठी किंवा मूत्रविकारांसाठी अतिशय उपयोगी असं फळ आहे आणि अगदी पार पोट आणि किडनीची अगदी छान साफसफाई करणारं असं हे फळ आहे. आणि या फळापासून जे सांडगे घातले जातात त्या सांडग्यांपासून सुद्धा भाजी केली जाते. त्या व्यतिरिक्त अजून एक भाजी आहे जी आहे अर्थातच हंगामी, ती म्हणजे फणसाची भाजी. अनेक लोक अशी आहेत की जे या सीझनची या हंगामाची वाट बघतात निव्वळ का तर त्यांना फणसाची भाजी खायला मिळावी. अतिशय रुचकर अतिशय चविष्ट अशी फणसाची भाजी असते. कच्चा फणस असतो आणि जे गरे त्याच्या आतमध्ये असतात ते म्हणजे पिकण्याच्या पूर्वीचे जे कच्चे गरे असतात ते गरे काढून ते साफसफाई सगळी त्यांची करून ते चिरून त्याची भाजी केली जाते आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते. आणि हे या विस्मृतीत गेलेली नाही म्हणता येणार कारण आता व्यवस्थित सगळं खायला मिळतं, पण ही हंगामी फळ आहे त्याच्यामुळे जर का ते ताजं खायचं असेल तर त्याच्या हंगामाची वाट बघावी लागते. म्हणून हा विस्मृतीत गेलेला असा नाही पण थोडासा वेगळा प्रकार म्हणून फणसाची भाजी. अशा अनेकही भाज्या असतील आणि त्याचे अनेक गुणधर्म असतील वेगवेगळे जे आपल्याला माहिती नसतात आणि त्यानिमित्ताने आपण आज ही सगळी चर्चा करतोय. प्रश्नमंजुषेतला शेवटचा दुसरा प्रश्न मी विचारलाय की आपली भारताची राष्ट्रीय भाजी कोणती. अनेक श्रोत्यांनी आपली उत्तरं कळवलेली आहेत. अजूनही थोडासा वेळ आहे, मी एक गाणं लावणार आहे, ते गाणं संपल्यानंतर मात्र मी प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे गाणं संपेपर्यंत अजूनही तुम्ही प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

श्रोत्या, आपण प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय भाजी कोणती आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे भोपळा. आणि योग्य उत्तर ज्या श्रोत्यांनी दिलंय त्यांची नावं आहेत दीपाली विचारे, विद्या विझरे, काशीनाथ क्रमवंत, मृदुला दामले, दत्तात्रय वाडेकर, शुभलक्ष्मी मस्तकार आणि नीलम राणे. या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि याबरोबरच आता कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झालेली आहे. तर आजच्या दिवसापुरता मला

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन। आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट। आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी। महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते।
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट्स आज रेल्वे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे। इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल।
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे

शी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चासुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ॲडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या

0: आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी MMRDIचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नवासी की ताहेदार कोथा और स्वामी विवेकानंद 1998 की शामिल हैं. साथ ही समीक्षकों द्वारा प्रशंसित फिल्मों में भी काम किया. मिथुन चक्रवर्ती साहब को भारतीय सिनेमा में आजीवन योगदान के लिए देश का सर्वोच्च फिल्म सम्मान दादा साहब फाल्के पुरस्कार भी मिला. वर्ष 2024 में भारत सरकार ने आपको पद्म विभूषण से अलंकृत किया. मिथुन दा 3 बार राष्ट्रीय फिल्म पुरस्कार के विजेता भी रहे. फिल्म मृग्या और ताहेदार कोथा के लिए सर्वश्रेष्ठ अभिनेता और फिल्म स्वामी विवेकानंद के लिए सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता का पुरस्कार मिला. अगला गीत हम आपको सुनवा रहे हैं 1981 की फिल्म वारदात से. उषा मंगेशकर और मोहम्मद रफी के गाय इस नगमे के रचनाकार हैं रमेश पंत और संगीतकार बप्पी लहरी.

रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.